0: संवर्धनाकडे.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपणा सर्वांना वन महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: होय श्रोते हो, 1 जुलै ते 7 जुलै या एका सप्ताहात वन महोत्सव साजरा केला जातो, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

0: भारताचे अन्न व कृषी मंत्री कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी म्हणजेच KM मुन्शी यांनी 1950 मध्ये या वनमहोत्सव सप्ताहाची सुरुवात केली. भारतामध्ये वाढते वाळवंटीकरण रोखणं, वनांचं क्षेत्र वाढवणं आणि जनतेमध्ये वृक्षारोपणाविषयी जागृती निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश होता.
1: श्रोती हो, आजच्या आधुनिक युगात वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळं मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक तापमान, अनियमित पाऊस आणि प्रदूषणाची समस्या. अशा या कठीण काळात वन महोत्सव ही संकल्पना एक आशेचा किरण घेऊन आलेला आहे. झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजन देत नाहीत, तर ती जमिनीची धूप थांबवतात, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवतात आणि अनेक पशु पक्ष्यांना हक्काचं घर देतात.
0: हो श्रोते हो, देशी झाडं लावण्याचा फायदा असा की ती इथल्या मातीशी आणि हवामानाशी जुळवून घेतात, कमी पाण्यात जगतात आणि स्थानिक पक्षी व कीटकांना आश्रय देतात.
1: श्रोते हो, निसर्ग आहे तर आपण आहोत. पृथ्वीला पुन्हा एकदा हिरवीगार आणि समृद्ध बनवणं हे आपल्या हातात आहे. वन महोत्सव हा केवळ जुलै महिन्यातील एखादा दिवस नसून ती दररोजची जीवन पद्धती असायला हवी. वन महोत्सवाच्या निमित्ताने एक तरी झाड आपण लावलंच पाहिजे आणि या झाडाला आपल्या छोट्या मुलाप्रमाणे मोठं करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे.

0: वृक्ष संवर्धनामध्ये स्थानिक वृक्षांना म्हणजे नेटिव्ह स्पीसीज यांना प्राधान्य देणं शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं मानलं जातं. कडुनिंब, वड, पिंपळ, चिंच आणि जांभूळ यासारखे वृक्ष आपल्या पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी अत्यंत पूरक आहेत, कारण ते कमी पाण्यात जगतात आणि पक्ष्यांना आश्रय देतात.
1: श्रोते हो, खड्डा खणून त्यात झाड लावणं आणि ते जगवण्यासाठी आपण एक शपथ घेतली पाहिजे, ती अशी उद्याच्या भविष्यासाठी

0: आपण एकमेकांचा हात धरून झाडाचं संरक्षण संवर्धन करणं हे गरजेचं आहे.
1: हो श्रोते हो, यामागे विचार करण्यासारखी ही गोष्ट अशी आहे की वनमहोत्सव सप्ताहात आपल्याला फक्त झाडं लावा एवढंच म्हणून थांबायचं नाहीये, तर लावलेली झाडं सुद्धा जगवायची आहेत. नका करू जंगलाचा नाश, वृक्षच देतील शुद्ध श्वास. चला टाकूया एकत्र पाऊल, निसर्गाची घेऊया पाऊल खूण.
0: होय सोनाली, वृक्षारोपणाचा एक उद्देश असाच आहे की निसर्गाच्या कुशीत हिरवळ फुलवण्यासाठी प्रत्येकाने तरी एक झाड मनापासून लावलं पाहिजे.

0: आपण जर झाड लावलं तर आपल्याला फळं फुलं आणि सावली या वृक्षाकडनंच मिळते आणि आपल्या जीवनाची खरी ही माऊली आहे. लावूया रोपटी आणि करूया ती मोठी आणि झाडाविना मानवी जीवन होईल हो पोकळी. जर झाडच नसतील तर मानवाच्या जीवनाला काहीच अर्थ नाहीये. अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही गरजा अर्थातच आपल्याला ह्या झाडांपासून जंगलांपासून आणि वनांपासून मिळत असतं. आपल्याला हिरवळ फुलवायची आहे आणि प्रत्येकाने एक झाड तर मनापासून लावलंच पाहिजे. देईल आपल्याला फळे फुले आणि सावली वृक्षच आहेत आपल्या जीवनाची खरी माऊली. आजची तरुण पिढी पर्यावरणाबद्दल खरंच जागरूक आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. तरुणांनो जागे व्हा, झाडं लावा, झाडं संवर्धन करा, झाडाला जीवनदान द्या.
1: सिमेंटच्या जंगलात हरवलाय आज माणूस जुना, शुद्ध हवेसाठी निसर्गाला साथ घालतोय पुन्हा. फक्त फोटोपुरतं झाड लावून आता चालणार नाही, झाड लावून ते जगवणं हाच असेल खरा वनमहोत्सव मनाचा.
0: पर्यावरणाचं रक्षण करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही बरं का श्रोते हो, प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. आणि आपण एक नागरिक म्हणून यात झाडं लावून झाडं जगवून एक भर घालूया.
1: होय श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या वनमहोत्सव सप्ताहात आपण केवळ वृक्षारोपणाचा संकल्प न करता लावलेले प्रत्येक झाड 100% जगवण्याचा म्हणजेच खऱ्या अर्थाने वृक्ष संवर्धनाचा

0: वनमहोत्सवात आपण हजारो झाडं लावतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. परंतु केवळ झाडं लावणं पुरेसं नाही हो, लावलेलं प्रत्येक रोपटं एक बाळ म्हणून वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. अनेकदा झाडे लावली जातात पण योग्य संगोपनाअभावी ती मरून जातात. त्यामुळं झाडं लावा, त्यापेक्षा झाडं जगवा हा मंत्र आपण सर्वांनी अंमलात आणला पाहिजे.
1: भारताच्या राष्ट्रीय वनधोरणानुसार देशाच्या एकूण भूभागाच्या किमान 33% भाग वनाच्छादित असणं आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षात हे प्रमाण त्याहूनही खूप कमी आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि सिमेंटची जंगलं यामुळे नैसर्गिक जंगलं झपाट्याने नष्ट होत आहेत. आपण विसरतोय की बाजारात 20 रुपयांना पाण्याचे पाऊच किंवा बाटली मिळते, पण एक मोठे झाड आपल्याला आयुष्यभर लाखो रुपयांचा ऑक्सिजन मोफत देते.
0: श्रोते, हा निसर्ग आहे तर आपण आहोत. पृथ्वीला पुन्हा एकदा हिरवगार आणि समृद्ध बनवणं हे आपल्या हातात आहे. वनमहोत्सव हा केवळ जुलै महिन्यातील एखादा दिवस नसून तर तो दररोज जीवनपद्धती असायला हवी. तर चला तर मग या वनमहोत्सवाच्या निमित्ताने एकतरी झाड लावूया आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे मोठं करूया. कारण आपण लावलेलं एक झाड उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, सावली आणि समृद्ध भविष्य देणार आहे.
1: वृक्ष संवर्धनामध्ये आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, जसं की जिओ टॅगिंग. आपण लावलेले झाड कुठे आहे, त्याची वाढ कशी होत आहे, याची नोंद आपण डिजिटल पद्धतीने ठेवू शकतो.
0: वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. निसर्गाशी आपलं नातं हे केवळ बाह्य नसून आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. निसर्गाचा समतोल राखणं हे केवळ फक्त मानवाच्याच हातात आहे आणि म्हणूनच निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उत्सव म्हणजे वनमहोत्सव.
1: वृक्ष वाचवा, वन जपा हा निसर्गाचा मंत्र हिरवाईतच दडलेला आहे, सुखी जीवनाचं तंत्र.

0: पावसाच्या धारा मातीचा सुगंध, पावसाच्या धारा मातीचा सुगंध, झाडामुळे निसर्ग हा किती रे देतो आनंद। एक झाड लावून या करूया पुण्य, आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे हेच आहे त्यात सत्य।
1: झाड लावा, झाड जगवा, धरतीला द्या नवा श्वास, हिरवाईने नटू दे सृष्टी, हाच भविष्याचा विश्वास।
0: झाडांची सावली आणि फुलांचा बहार, झाडांची सावली आणि फुलांचा बहार, पर्यावरणाचा हाच खरा आहे श्रृंगार। तोडू नका रे झाडे, तोडू नका रे झाडे, नका करू विनाश, झाडे लावण्यातच आहे मानवाचा श्वास, झाडे लावण्यातच आहे मानवाचा श्वास।
1: एक पाऊल हिरवाईकडे, एक पाऊल हिरवळीकडे, एक संकल्प मनामध्ये, झाडे लावून जगवू सारे, आनंद फुलेल जगामध्ये।
0: सोनाली, 1 जुलै ते 7 जुलै हा आपला वनमहोत्सव आपण साजरा करत असतो, आणि आपण श्रोत्यांना एक आवाहन करूया। जसं आता आपण श्रोत्यांना काय सांगायचंय,
2: झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा।